0: नमस्कार, तुम्ही ऐकताय लोटस एफ एम 87.7 to 106.8 रिवाज सोनीच्या शो मध्ये. आम्हाला अर्थातच उमा ख्वाफिनी शो मधल्या या सगळ्या कलाकारांना, झी जॉंके वरचे हे सगळे कलाकार आम्ही आलेलो आहोत ऑल द वे इंडिया मधून, महाराष्ट्रामधून, साऊथ आफ्रिकेमध्ये, डर्बन मध्ये तुम्हा सगळ्यांना भेटायला. कीप लिस्निंग टू लोटस एफ एम विथ रिवाज सोनी 87.7 to 106.8.
1: You're listening to the Weekend Explosion with Rivash Soni Devnarayan. Weekends, 9 a.m. to 12. Open up.